स्क्वाडक चिबळत बॅकरोपात टीम कॅप्टन तिहणब तीन कोरिंग आरिमेत मिद्रो अखेर कोणते कॅनबॉल फॅकुरी जेला मिद्रो हॉस को कोरिया को ऑस्ट्रेलिया हाफ ते बदला बॅकरोपात आणि कसे दिने हाफ के मिद्रा हिसाब नको और कीपर केका कोरिया कार्डियो गोलो कोरिया जेगनी हाफ के मिद्रा हिसाब जेला तीन कोरिया फणवा दी बॉल एकावस नंबर बॉल फेमस है कोरे कोरे देवेत इल्मेस कार्डियो गुलू है बोलो के दीजिए फहत ऑस्ट्रेलिया कौन थे बोला था बैकवर्ड फहत है तेरे कीप ये दे तेरे कौन थे कर दिए तीन नंबर कंट्रोल कर लाफ बैकवर्ड फहत अरे मैं तुम बॉस कंट्रोल कर लाफ बैकवर्ड फहत है ना किस दिन बागेस बागेस दो को दे रहे थे कीपर कीपर तीर तीन कोरे फोन वाली बोला ये दे बेर तीन नंबर कंट्रोल कर लाफ कुरियन अन नंबर कुरे फोन वाली बोल में तो ना कहने बोल में कुरियो तो मत कुरियो देवे तो मसे कुरियो ठोरे ಅದನ್ನು ಟೋರೆ ಬೋಲ್ ಫ್ಯಾನ್ ನಾವು ತೆರೆ ಕ್ಯಾರಿ ದೇಕೊಂಡು ತೆರೆಯಕ್ಕೆ ಕುಶಾಗಳಿಗೆ ಲೀಫ್ ಜಹ ಆಸ್ಟ್ರೇಲಿಯಾ ಮೆದನ ಕ್ಯಾರಿ ಕುರಿ ಫೋನು ಆದರೆ ಸೆಂಟ್ ಸಾಕಲ್ ಬೇರೆ ಮೆದನ ಕ್ಯಾರಿಗೆ ಬಾಫ್ ಕುರಿ ಫೋನು ಆದ ಮಸೆ ಕೊರಣೆ ಬಾವಿಸ್ ಮಿನಿಟ್ ಕುಳಿವಿಚ್ಚ ಬಾವಿಸ್ ಮಿನಿಟ್ ಕುಳೆ ಫಿರ್ ದೆಟ್ಟಿಮ್ ಕುರಿ ವಿಷ್ಟಿಮ್ ಕಲ್ದಳ ನಿಜೆ ಬಾವಿಸ್ ಮಿನಿಟ್ ಕುಳೆ ಮಾಕಿ ಹೈಡ್ರೇಷನ್ ಬುರೇಖಂ ಇದೆ ಫೇಮ್ ಬೋಲ್ ಮಟ್ಟಕ ಕೊಡುತ್ತೇನೆ ಪಿಚ್ ಕ್ಯಾರಿ ಎದು ಕುರಿ ಮೆದನಿ ಫಿಫಾ ವರ್ಲ್ಡ್ ಕಪ್ 2026 ಆಸ್ಟ್ರೇಲಿಯಾ ಅದಿ ಟರ್ಕಿಯ ಬದಲು ಕೂಡ ಆಮಚಿಗೆ ಕೊಡು ಇದೇ ಬಾವಿಸ್ ಬಿಟ್ಟು ಬದಾರು ಮಾಗಿನ ಫುರ್ಸತ್ತಕ್ಕೆ ತೆಟ್ಟಿಮ ಕಸ್ ಗೋಲ ಜಹಾದ ಕಣ ಇದೀವಿ ಮಾದು ಫುರ್ಸತ್ ತೆಟ್ಟಿಮ ದೀಪಿಕೆ ಹಿಂಗೈಚ ಬದಾರು ತೆಟ್ಟಿಮ ಸಂವಾರ ಇಬ್ಬರಿಗೆ ಕೊಡಬೇಕು ಫೆಮಿನಿ ತೆಟ್ಟಿಮ ಸಂವಾರ ತೆಟ್ಟಿಮ ಗೋಲ ಮಾರ್ಗೋಡು ಮಾಡಿ ಬಹಳ ರೀತಿ ತೆಟ್ಟಿಮ ಸಂವಾರ ಕೊಡಬೇಕು ಮಾಡ್ಬೋದು ವರ ಹಮಾಮ ಕೊಡಬೇಕು ಫೆಮಿನಿ ಆಸ್ಟ್ರೇಲಿಯಾ ಕುಂತೆ ನವರ ಕೂಡ ಕೋಚ್ ಹೈಡ್ರೇಷನ್ ಬ್ರೇಕ್ ಅಪ್ ಆಗ ಕೊಡೋ ಫಿಶ್ ಮಟ್ಟಕ್ಕೆ ಟೀಮ್ ಕಟ್ಕೊಂತ ಯಾರು ಹೊಡಿ

0: गाडिंग हा गडीतील इस्मेट मी दिवेहिराज जेकेआडू
1: मुसहफ फिलावळे
2: बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अस्सलाम अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकात मुसहफ फिलावळे मी सिलसिला प्रोग्राम ताडो समगंद वाय महबे फोन मरहबा दनवा प्रोग्राम एक बदल कोल दिया अलगोंड अलगोंड मी मोहम्मद रमीज मुसहफ फिलावळे गे मी दगे प्रोग्राम गमे गनस्तनी सूरत हदीद गे बार वनायत मुस्लिम ये सूरत गे अशार वनायत गे नियदा दरियोन गत गे बैरवानी फातिमा शबीना नाजमा अब्दुल रशीद सीमा आदम आदि फौजिया मोहम्मद فلانگو ادبانی القاری علی وحید عبدالرحمن
3: السلام علیکم ورحمت اللہ وبرکاتہ
4: وعلیکم السلام ورحمت اللہ وبرکاتہ
3: مصحف فلاول گے میت گے می پروگرام گے کیا وانی سورۃ الحدید گے 12 ون ایت فشاگین سورۃ گے 18 ون ایت گے نیلا میت گے می فلاول می وانی ಫಸ್ಸತೇಕ ತಿರಿಸ್ ನೋವನ ಸೊಫಾಗ ಎಹ್ ಮಿಯದುಗೆ ಮಿಫಿಲಾವಳು ಅಡುವ ಸಹ ಹುರಿಹ ಫರಾಯತಕು ವೆಸ್ ಫಸ್ಸತೇಕ ತಿರಿಸ್ ನೋವನ ಸೊಫಾ ಹುಳುವಾಗಿ ಮಿಯದುಗೆ ಫಿಲಾವಳು ಅಡುವ ಸಂತಿ ಬೆಂಗಿದೆ ಅಊದು ಬಿಲ್ಲಾಹಿ ಮಿನಶ್ ಶೈತಾನಿರ್ ರಜೀಮ್ ಬಿಸ್ಮಿಲ್ಲಾಹಿರ್ ರಹ್ಮಾನಿರ್ ರಹೀಮ್